0: ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಎ ವಾಹಕೆ ತಫಾತು ಗೊತ್ತ ರೀಮೇಕ್ ಕುರುಮಕಿ ಆ ಮುಖಮೆ ನಮೆಸ್ ಅಗ್ನಿಪತ್ ಫದ ಬಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ಗ ನಾಕಾಮ್ಯ ಫಿಲ್ಮಕು ಬಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ ಹಿಟಕ ಬದಲ್ವಿ ಎಹೆಂ ಫಿಲ್ಮ್ ನಿತಿಕೆ ಬುಣಮಕಿ ವಿಸ್ತುಗ ಕಣ್ಣುವಾಣಿ ನವಾಸ್ತೆ ಕಣ್ಣುವದಿಹ ಅದಿದಿಹಾಸ್ ಬಾರ್ಯಾಗ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಮಿದೆ ಫಿಲ್ಮಕಿ ಎನ್ ನಮಿಕಿಯ ಎ ವಾಹಕೆ ಗೆಮಚ ಬಿನಾಯ್ಫಾ ದೆ ಫಿಲ್ಮ್ ಕಮ್ ಗವಿಯಸ್ ಏಗ ಬೊಡೆತಿ ತಫಾತು ತಕೆಂಗೆ ಬಹುರಿ
1: मास्टर के बेटे ने अपुन का नाक तोड़ा, अपुन ने घर जला दिया था।
2: विजय दीनानाथ चौहान,
3: विजय चौहान देखने में सीधा लेकिन सबसे उलझा हुआ। कंचों से खेलने की उम्र में ही उसने बंदूक की गोलियों से खेलना सीख लिया।
4: मैं तुम्हें बकरी अड्डा और डोंगरी के इलाके देता हूँ और इस बात का ऐलान करता हूँ कि इनकी सरपरस्ती और मिल्कियत सिर्फ तुम्हारी रहेगी।
5: मैं काली हूँ, काली कौड़े।
6: तुम क्या लेके आए थे और क्या लेके जाओगे? रह जाएगा सिर्फ एक इंसान, सर्वशक्तिशाली, सर्वशक्तिमान कांचा।
0: ದೆ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ವಿಸ್ ಮ್ಯಾಗನು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಏನಗೆ ಬಪ್ಪಗೆ ಮರ ಬದಲ್ ಹಿಫುಮ್ಗೆ ಅಜುಮ್ಗ ಮುಂಬೈಗೆ ಕುವ್ವೆರಿಂಗೆ ದುನಿಯೆ ಬದೆ ಅದಿ ಫಿಲ್ಮ್ಗ ದಕ್ಕುವ್ಯಾದಿನಿ ವಿಜಯ್ ದೀನಾನಾಥ್ ಚೌಹಾಣ್ಗೆ ಎದತುರು ನವಾರಸತೆ ಕಣೋದಿ ಹಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ಗ ಅಮಿತಾಬ್ ಬಚ್ಚನ್ ಫೆಣಿಗಿಂದನಿ ವರ ಸೀರಿಯಸ್ ಅದಿ ಬರು ಅಡಕು ವಾಹಕದಕ್ಕ ಹ್ಯಾಬದು ಹುರಿ ಮೀಹೆಗೆ ಗೊತ್ತುಗ ಏರು ಗಿನಬೇಗೆ ಫಾಡುಕಿಯುಂಗ್ ಅಮಿತಾಬ್ಗೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅಮಾಜ್ವಿ ರಮೇಶ್ ಫಹುಗೆ ತಾರೀಖ್ಗ ಏ ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಕ್ಲಾಸಿಕ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಗೊತ್ತುಗ ಗಿನಬೇ ಕುದೆಕುಣು
7: सच्चाई का रास्ता बड़ा कठिन होता है, आग का रास्ता होता है, अग्निपथ होता है।
8: अग्निपथ?
9: रेतना, रेतना सदा मैं अपनी आग के सामने भाग को मरते देखा मैं। क्या गुनाह था उसका? कोई नहीं। फिर पकड़ा इस कांधे पे गजी करे क्या लाश को शमशान तक?
10: एक दिन एक आग मैं वहां को जरूर दूंगा।
9: एक लाश नहीं जलाया मैं उस दिन, दो जलाया, दो। एक अपने अच्छे बाप का, दूसरा उसका अच्छा बेटा।
11: ये ठोकरा आज चिंगा रही है, कल बड़ा बनकर हम सबको जिंदा जला दिया तो क्या करेंगे?
12: क्या नाम क्या है तुम्हारा?
9: विजय दीनानाथ जॉन।
0: ದೆಹಾಸ್ ಬಾರವಣಹರ್ ರೀಮೇಕ್ ರಿತಿಕ್ ರೋಷನ್ ವಣಿ ವಿಜಯ್ಗೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಆಯ ಬೊಡೆತಿ ಬದಲ ತೆಗೆ ಕೆನೆಸ ವರಂಗ್ ಇಮೋಷನಲ್ ಅದಿ ಹಿತಾಂಬರಿ ಅಸರು ತೆಗೆ ಕುಲುವಿಗೆಂ ವಾ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಕ ವಿಜಯ್ಗೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಬದಲವಿಗೆ ದಿಯ ಹಮ ಹೆಮ್ಮೆ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ವಿಲನ್ ಕಾಂಚಾ ಚೀನಾಗೆ ಸಿಫೈವಿಸ್ ಬೊಡೆತಿ ಬದಲ ತೆಗೆ ಕೆನೆಸವೆ